नाले आने दोस्ती कले नावे रास जे हा जाने ते होते वे खुपो निर्जास वस्तु मंद्र समाय जी होए पास साहेब से ते कुना चले कई।

दुकालं प्रणासि दयाल स्वरूपे सदायं संगे पंगं भुक्ते देत्य उपदेनु सुरत वेदन।